ओहे मरे न ठागे जाहे, जिनके राम वसै मन माहे, तिथे भगत वसै के लो, करें आनंद सच्चा मन सोए, सत खंड वसै निरंकार, कर कर वेखे नदर निहाल, तिथे खंड मंडल वर पांड, जे को कथे

आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीठ आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वार सुजान तू।

लाए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किस नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसै त्या